0: एकलव्या
1: अखंड मंडलाकारं व्याप्तं येनो चराचरं तत्पदं दर्शितं येनो तस्मै श्री गुरुवे नमः। हे गुरुदेव, तो लब एकलव्या की